0: समाचारानुसारं गतरात्रौ दोहरिया नगरे मोटर बाइक चालकाः दुष्टाः आततायिनः तस्य कार्यानस्य उपरि यथेच्छं गोलिका प्रहारं कृतवन्तः। चन्द्रनाथं तत्क्षणमेव स्थानीय चिकित्सालये प्रेषितः, परन्तु सः मृतः इति घोषितः। तस्य चालकः बुद्धदेव बेरा अपि गोलिकाभिः बहुधा व्रणितः, अथ गंभीरस्थितौ कोलकाता चिकित्सालये स्थानान्तरितः वर्तते। बिहारस्य मुख्यमंत्री साम्राट चौधरी अद्य तस्य मंत्रिमंडलस्य विस्तारं करिष्यति। पटनानगरस्य गांधी मैदानम् इत्यत्र अद्य मध्याह्ने द्वादशवादने आयोजिष्यमाणे शपथग्रहण समारोहे प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी, केन्द्रीय गृहमंत्री अमित शाहः, एनडीए इति राष्ट्रीय प्रजातांत्रिक गठबंधनस्य अनेके वरिष्ठ नेतारः च भागं गृहीष्यन्ति। अस्माकं संवाददात्रा सूचितं यत् पूर्व सर्वकारे अनुसृतस्य सूत्रस्य आधारेण मंत्रिमंडल विस्तारः क्रियते। प्रायः 15 भाजपा विधायकाः, 14 जेडीयू विधायकाः मंत्रिरूपेण शपथं ग्रहीतुं शक्नुवन्ति। विदेशमंत्री डॉ एस जयशंकरः ह्यः परमाबीरो इत्यत्र तस्य सूरीनाम समकक्षेन मेलविन बोबा इत्यनेन सह मिलितवान्। भारतीय सूरीनाम प्रतिनिधि मंडलानि नवम संयुक्त आयोग सभायां भारत सूरीनाम संबंधानां व्यापक समीक्षायाः आयोजनं कृतवन्तः। आईपीएल इति 20-20 क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायां गतरात्रौ सनराइजर्स हैदराबाद दलेन पंजाब किंग्स दलं 33 धावनांकैः पराजितम्। अद्य सायं 7:30 लखनऊ सुपर जायंट्स अथ रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलयोर्मध्ये लखनऊ नगरस्य भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट क्रीडांगणे प्रतिस्पर्धा भविष्यति इति वार्ताः।
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ.
2: ಹಲೋ ಪ್ರೀತಿದ ಶ್ರೋತೃಲಿ, ಹಲೋ ನಮ್ಮ ಪಾತೆರ್ಗ ನೇರ ಫೋನಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲೆ ಕಾಂಡೆ ಪತ್ತರಿಕ್ ಪ್ರಸಾರ ಆಯ್ರೆ ಉಂಡು. ಅಪ್ಪೆನ ಕೈಡ್ದ ತಿಂದನ ಪೆಟ್ಟದ ರುಚಿತ ಬಗೆಟ್ ಈ ಸರ್ತಿ ನಮ್ಮ ಪಟ್ಟನ್ಗ ಶ್ರೋತೃಲಿ. ಲೆಪ್ಪಕೊರಡಾಯಿನ ಎಂಕ್ಲೆನ ಫೋನ್ ನಂಬರ್ಲು ಇಂಚ ಉಂಡು ರಡ್ಡು ರಡ್ಡು ಒಂಜಿ ಒಂಜಿ ಒರಂಬಾ ಒರಂಬಾ ಒರಂಬಾ ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 08244 ಮೊಬೈಲ್ 8272703800. ಅಪಗಾಂಡ ಶ್ರೋತೃಲೆ, ಅಪ್ಪೆನ ಕೈಡ್ದು ತಿಂದಿನ ಪೆಟ್ಟದ ರುಚಿತ ಬಗೆಟ್ ಎಂಕ್ಲೆನೊಟ್ಟಿಗೂ ಪಟ್ಟೊನ್ಲೆ ಎಲ್ಲೆ ಕಾಂಡೆ ಪತ್ತರೇಕ್.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು.
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान जन

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಕೇಳುಗರಿಗೆಲ್ಲ ಇಂದಿನ ಸಂಯೋಜಿತ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ವಾತಾವರಣ ಕೂಡ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಕಣ್ಣಮುಚ್ಚಾಲೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಕೆಲವು ಕಡೆ ಮಾತ್ರ ಮಳೆ ಬರುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಕಡೆ ಬರೇ ಗಾಳಿ, ಗುಡುಗು, ಸಿಡಿಲು, ಮಿಂಚು ಅಷ್ಟೇನೆ. ಬನ್ನಿ ಹಾಗಾದರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲಿಗೆ ಸೋನು ನಿಗಮ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಮನಸಾರೆ ಚಿತ್ರದ ಗೀತೆಯನ್ನು ಆಲಿಸೋಣ. ಗೀತೆಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಜಯಂತ ಕಾಯ್ಕಿಣಿ, ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶನ ಮನೋಮೂರ್ತಿ.

निवृत्त जावचे पयले तुमकां मुस्तेकेक पयणाक आनी जेवणाकणाक सडी दुडू कर्स जातालो. तो कर्स निवृत्त जाल्या उपरांत आसना. ताच्या बदलाक वैद्यकीय कर्स सडी जावची साध्यता आसता. कसलेय हव्यास वा इतर चटवाटिक्यो आरंभ केल्यार तासो कर्स सडीत आसता. मार्गाय वा सोडून वेच्या मोला विशांत हळवायेन निदार घेनाकात. फुडारांत मार्गाय तुजे लगीं आसलो दुडू करगयता म्हूण उडास दवर. दुडवाची तोकासण करना जावची. निवृत्त जाल्या उपरांत तुजे लगीं आसल्या दुडवाची तोकासण करची प्रमुख जबाबदारी तुका आसा. तशें जाल्ल्यान सडीत रिस्क आसच्या दुडवा विनियोग येवजणांनी दुडू विनियोग करचो न्हय. धाकल्याक हिश्यांनी वा हिश्यांच्या म्युच्युअल फंडांनी फायनान्स वा इतर दुडवा कंपन्यांनी बिलकूल दुडू विनियोग करूंक नजो. हांगासर वाट चड मेळटा पूण तुज्या दुडवाक रिस्क केदाळ्या येता म्हूण सांगूंक साध्य ना. असलीं घडितां साबार घडल्यांत आनी घडोवंक आसात. दुसऱ्यान तुवें विनियोग केल्लो दुडू तुका तुज्या गरजे एकांता वेळी तक्षण मेळोवंक जाय. ह्या वेळार तुका सांबाळ वा व्यापार जावन आदाय आसना जाल्ल्यान तुवें विनियोग केल्लो दुडू तक्षण पाटी काडूंक सदच्या येवजणांनी मात्र तुवें विनियोग करूंक जाय. ह्या खातीर थोड्या रिस्क नातिल्ल्या येवजणांनी तुवें दुडू विनियोग करचो बरो. धाकल्याक सिनियर सिटीजन सेविंग्स येवजण, पोस्ट ऑफिसाचें म्हयन्या म्हयन्या आदाय दिवचें येवजण, पोस्ट ऑफीस फिक्स्ड डेपोजीट, बँकांची आनी कंपन्यांची फिक्स्ड डेपोजीट येवजणां, ए रेटींग मापन वा स्थानमान आसून सडीत सुरक्षीत आसच्या येवजणांनी दुडू विनियोग करचो बरो. असल्या सर येवजणांनी आदायची खात्री वा भरवसो आसता. सर्व फिक्स्ड डेपोजीट येवजणां दुडू तक्षण पाटी दिवंक अवकाश कन दिनात. अवकाश कन दिल्यारय सडीत दंड घालतात. ह्या वरवीं सडीत दुडू लुकसाण जावचे संदर्भ आसतात. त्या विशीं पयलो सुवेवार कंपनींत जावन वा बँकांत जावन घेवंक विसरनाकात. आदाय टॅक्स रियायत जावन दुडवा उरोवणी करनासतना रावचें. निवृत्त जाल्या उपरांत तुज्या आदायाचेर सडीत टॅक्स भरतना तुजो दुडू आदाय टॅक्सा खातीर सडीत कर जाता म्हणली कन तुका येवंक पुरो. त्या देखून थोड्या टॅक्स उरोवचे येवजणांनी दुडू विनियोग करचो बरो. धाकल्याक वैद्यकीय कर्स बाबतीन टॅक्स रियायत घेवची. वैद्यकीय विमा पॉलिसी घेवन टॅक्स रियायत आपणावची. परने फ्लॅट मोलाक घेवन तें घेवंक घर येवन घेवयेत. कंत आनी वाडी वयर टॅक्स रियायत घेवयेत. पब्लीक प्रॉविडंट फंड हांतून दुडू विनियोग करून 80C नियमा प्रकार टॅक्स रियायत घेवयेत. असल्या साबार टॅक्स रियायत आसच्या येवजणांचेर तुजो दुडू विनियोग कर. टॅक्सा विनायती जावन दुडू उरोवंक प्रयत्न कर. त्या वरवीं तुज्या दुडवाची उरोवणी जातली. 60 वर्सांच्या प्रायर नवो व्यापार वहीवट आरंभ करचो. ह्या प्रायर तुका उमेद आसा तर नवो व्यापार वहीवट आरंभ करयेत. पूण सतराय खंयचोय व्यापार आरंभ करचे पयले ह्यो थोड्यो संगती मतीन दवरच्यो बऱ्यो. तुका कळीत आसलो आनी चड अनुभव आसलो व्यापार मात्र आरंभ कर. निवृत्त जावच्या पयले कसलोय व्यापार करूंक तुवें येवजण केल्या मात्र व्यापार करूंक फुडें सर. असल्या व्यापाराक सडीत भांडवळ गरज आसता. तुज्या निवृत्त वेतनाचो सर्व दुडू व्यापार वहीवटाक विनियोग करनाका. ताच्या पासत एक विंगड फंड आसा कर. नव्यास व्यापार वहीवटाक हात घालिनाका आनी तुका वळख नातिल्ल्या नव्या मनशांक भागीदार जावन केदींच घेनाका. सयरे धैर्यांक इश्टमंत्रांक रीण दिवचें. निवृत्त जाताना तुजे लगीं वॉट दुडवात आयली आसता जाल्ल्यान कुटुंबांची सयरे धैर्य आनी इश्टमंत्र तुजे लागीं आसचो दुडू रीण घेवंक तुज्या पाटल्यान येतात आनी भोंवती जमतात. तांकां रीण दिवंक गेल्यार उपरांत तुज्या दिसपोट्या कर्साक हेरां तावन रीण घेवंक पडटलें. त्या देखून असले संदर्भ चालाकी वापान सुकय आनी रीण दिवचे तावन हुशारगायेन सुकारी मार. तुका फारीक करूंक आसच्या रिणां आनी म्हयन्यांच्या कर्सा बाबतीं तांकां स्पश्ट म्हायत दी आनी तांची रिणां विनवणी दाक्षिण नासतना तिरस्कार कर. वेळार वील करनासतना रावचें. तुज्या दुडवा आनी आस्तेचें वांटप